छै। त्रिपवन मही सुर नर असुर नेत नेत बण त्रिन कहत त्वै सर्व नाम कथै कवन कर्म नाम वर्णत सुमत कुजंग प्रयाचंद नमस्त्वंग काले नमस्त्वंग कृपाले नमस्त्वंग अरूपे नमस्त्वंग अनूपे नमस्त्वंग अपेखे नमस्त्वंग अलेखे नमस्त्वंग अकाये नमस्त्वंग अजाये नमस्त्वंग अगंजे नमस्त्वंग अपंजे नमस्त्वंग अनामे नमस्त्वंग अठामे नमस्त्वंग अकर्मंग नमस्त्वंग अतर्मंग नमस्त्वंग अनामंग नमस्त्वंग अतामंग नमस्त्वंग अजिते नमस्त्वंग अपीते नमस्त्वंग अबाहे नमस्त्वंग अटाहे नमस्त्वंग अनीले नमस्त्वंग अनादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे नमस्तंग सोएकै नमस्तंग अनेकै नमस्तंग अभूते नमस्तंग अजूपे नमस्तंग निरकर्मे नमस्तंग निरपरमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्पेशे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्धाते नमस्तंग निर्गाते नमस्तंग निर्दूते नमस्तंग अभूते नमस्तंग अलोके नमस्तंग अशोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग अतापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग अगाहे नमस्तंग अगाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभुगे नमस्तंग सजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग गम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्तस्तजबे अदेशंग अदेशे नमस्तंग अपेशे नमस्तंग निर्तामे नमस्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवै नमस्तंग अपेवै नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन मे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमो सत्तवंदे नमस्तंग निरसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सुखंग नमो सर्व पोखंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले नमो सर्व पाले चाचरी चंत्व प्रसाद।